0: हि सहस्रे याति
1: अतिरेकवत्सतां जीवतौ अतिरेकवत्सतां जीवतौ अतिरेकवत्सतां जीवतौ दीर्घायुको होतु अरोगो होतु दीर्घायुको होतु अरोगो होतु सुखितो होतु परमिन्ध महाराजा सिद्धि इच्छां सिद्धि कम्मां सिद्धिलाभो च यो नित्यां प्रमिद्ध महाराज वरत्सा भवतु सप्तथा कौ थवाय प्र